केंद्राच्या माद्याचे अनुदा आयज गुरुवार भारतीय सौर दीस 4 आषाढ शके 1948 म्हळ्यार 25 जून 2026 आतां बरोबर सकाळची 5:55 आनी 48 सेकंद जातात. समेस्त आयकुपाक मायमोगाचो येवकार दिवन पयल्या सभेक आतां आमी आरंभ करतात. सुप्रभात.

कृष्ण असे विचार करून तुम्ही ऐकले. आता ऐकूया भक्ती गीताची कारव आमचो आधार. कारवेच्या पहिल्या सुवातीक तुमकां ऐकूं येता उल्हासपूर्ण हांव चोर वर्सांच्या आवाजांतले यशोबी देशे भक्ती गीत.

सकाळच्या रममेश वातावरणात देवाळ्या प्रेम आणि भक्ती जागृत करून वाढयास, पण त्याचबरोबर देशाची आशिल्ली भक्ती आणि प्रेम वाढवून त्याच्या उदरगती खाती यत्न करूया. ऐकूमना आमचा आधार या भक्तिगीताच्या कारवेत. आता निमाणे कडेन आसा हे देशभक्ती गीत.

0: या देशभक्ती गीताच्या सांगतान आमचो आदारी भक्ती गीताची कारवाईतल्यान हांगा सोंपता. शंकाय किणांतूच तुमकां आयकूं येता शेतकामा भावा खातीर म्हायती. कांय किणांतूच आयकूंक रावा मादे चॅनलाचेर.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश. कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादैव वाहिनीवर घरकुल.

नमस्कार, अहो राजश्री कामत आणि सत्कमकिल खबरो. नागरिकांक कल्याणकारी सेवा पावपाच्या सरकाराच्या चालू यत्नातल्यान जनकल्याण शिबीर स्वयंपूर्ण गोय कार्यावळीखाला आज रवींद्र भवन साखळी हांगा शिबिराचे आयोजन केला. या शिबिरात म्हजे घर येवजण आनी किसान क्रेडीट कार्ड उपक्रमाक समर्पित काउंटर आसतले. धारबांदोडा तालुक्यातल्या फाटल्या कांय म्हयन्यात जाल्ल्या बुडपाच्या दुर्दैवी घडणुकांचेर कडक उपाययोजना करपाखातीर कुशावती जिल्ह्याची जिल्हाधिकारी एग्नाक्लिटस हांच्या यजमानकेखाला एक म्हत्वाची बसका जाली. गोय पर्यटन खात्यान सुधारित शेक धोरणांतर्गत 1 जुलय ते 30 सप्टेंबर या कालावधीत पात्र खासगी शेक ऑपरेटर उपहारगृह आणि हॉटेल मालकाकडच्यान अर्ज मागयल्यात. गोय हस्तकला ग्रामीण आणि लहान उद्योग उदरगत महामंडळान गोयच्या मूर्ती कलाकाराकडल्यान 2026 वर्सांखातीर गणपतीच्या मूर्ती योजनेखाला आर्थिक मजतीखातीर अर्ज मागयल्यात. दक्षिण अयोध्या म्हणून सध्या वळखुपी परतगाळी काणकोण हांच्या श्री गोकर्ण परतगाळी जिवोत्तम मठात कालसावन जिवोत्तम विद्यापीठम या नव्या वैदिक पाठशाळेक सुरुवात झाली. ख्रिस्ती धर्मियांच्या सांजवाची परस लोकांनी व्हडा उमेदीन मनयली. यावर सैम सांबाळात गोंयाक पाचवेचार आनी नितळ दवरात असो संदेश बोट परेडीन दिलो. पर्यटन खात्यान हेवेळार वेगवेगळ्या सर्तींचे तशेंच मन रिजवणेच्या कार्यावळीचे आयोजन केल्ले. पणजी महापालिका तशेंच भुरग्यांच्या समितीन स्कॅन या संस्थेच्या जोडपालवान आनी इक्विनॉक्साच्या आधारान सीसीपी टाउन हॉलात प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यांखातीर सेफ्टी फर्स्ट ही कराटे प्रशिक्षण दिवपी मोहीम घडोवन हाडली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: शिक्षण शिबर भत्ते कारवाईत अबैध होकार देता तुमचा 30% दर। कारवाईच्या पहिल्या सुवातीक तुमका ऐकूं येता दिन विशेष।
1: दिन विशेष।

0: सत्येंद्रनाथ दत्त हांची आयज तांचो स्मृती दीस. तांचो जल्म 12 फेब्रुवारी 1882 हे दिसा जालो. नामनेचे बंगाली कवी अक्षय कुमार दत्त हांचे ते नातू. ल्हान आसतनाच काव्य लेखनाकडेन तांची ओढ. तांच्या नावार सविता, वेणू ओ वीणा, होम शिखा, फुलेर फसल सारखे काव्य संग्रह आसात. आयज आमी याद काडटा अमेरिकन गायक मायकल जॅक्सन हांची. आयज तांचो स्मृती दीस. आनीकय कितल्योश्योच घटना घडल्यो आयचे दिसा. 1918 वर्सा आयचे दिसा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हांणी संस्थानातली वतनदारी पद्दत रद्द करपाचो कायदो जारी केलो. तर महात्मा गांधी हांकां पुणे महापालिकेन मानपत्र दिले. आयचे दिसा 1934 वर्सा एनी फ्रँक हांची डायरी द डायरी ऑफ एनी फ्रँक प्रकाशीत जाल्ली आयचे दिसा 25 जून 1947 वर्सा मॅडम तुसा हांच्या मेणाच्या पुतळ्यांच्या जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन हांचो पुतळो उभारपाचो ठरलो आयचे दिसा 2000 वर्सा तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 25 जून.
1: दिन विशेष.

पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा आनी अतिरिक्त जिल्लोधिकारी रमेश गांवकार हांची खाशेली उपस्थिती आशिल्ली. ह्या बसकेक धारबांदोड्या तालुक्याचे उपजिल्लोधिकारी मामलेदार बीडीओ हांचे सयत वेगवेगळ्या गांवच्या पंचायतीचे सचीव आनी सरपंच हजर आशिले. बसकेत फाटल्या 8 म्हयन्यात जाल्ल्या बुडपाच्या प्रकरणांचो सविस्तर अहवाल सादर केलो. प्रशासनान तालुक्यात 17 अतिधोक्याची सुवातो सोदून काढल्यात. न्हंयच्या प्रवाहाची पुराय माहिती नासप, सोरो पिवून न्हंयत देवप, पयसच्या आनी एकांतातल्या सुवातींनी पिकनीक करप आनी धोक्याच्या सुवातींनी पेंवप ही अपघातांची मुखेल कारणां अशी मुखार आयल्यात. हो धोको पळोवन प्रशासनान आता मेरेन धोक्याच्यो सुवातो जाहीर करपी फलक लायल्यात. पुलिसांची गस्त वाडयल्या आनी वेगवेगळ्या खात्यांमदीं समन्वय साधला. मुखार सुरक्षे खातीर जागृताय मोहीम राबोवप, शिटकावणी दिवपी फलक लावप, सुटके खातीर सुरक्षीत सुवातो थारप आनी थळाव्या लोकांक शिटूक करप अशे उपाय आखल्यात अशें एग्नॅक्लेटस हांणी सांगले. दक्षिण अयोध्या म्हण सध्या वळखुपी परतगाळी काणकोण हांगाच्या श्री गोकर्ण परतगाळी जिवोत्तम मठात काल सावन जिवोत्तम विद्यापीठम ह्या नव्या वैदीक पाठशाळेक सुरवात जाली. गोकर्ण परतगाळ मठाधीश श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामीच्या उपस्थितीत ह्या पाठशाळेक सुरवात जाली. 5 वर्सांच्या ह्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांक संस्कृत, वेद, कर्मांक आनी ज्योतीश जाल्यार 10 वर्सांच्या अभ्यासक्रमात संस्कृत, वेद, कर्मांक, ज्योतीश हाचे सयत न्याय आनी वेदांत हाचे शिक्षण दितले. ख्रिस्ती धर्मियाच्या सांजावाची परब लोकांनी व्हडा उमेदीन मनयली. गोंयात बार्देश म्हालांतलो शिवोलेचो सांजाव फामाद आसा. सेंट एंथनी चर्च समकार आशिल्ल्या न्हंयच्या फाट्यात पारंपारीक सांजाव संकल्पनेचेर आधारित बोटींतल्या फ्लोटांची मिरवणूक जाली. ह्या वेळार सैम सांबाळांत गोंयाक पाचवेचार आनी नितळ दवरात असो संदेश ह्या बोट परेडीन दिलो. पर्यटन खात्यान ह्या वेळार वेगवेगळ्या सर्तींचे तशेंच मन रिजवणेच्या कार्यावळीचे आयोजन केल्ले. शिवोलेच्या सांजावाक केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी मानाचे सोयरे आशिल्ले. पणजी महापालिका तशेंच भुरग्यांच्या समितीन स्कॅन ह्या संस्थेच्या जोडपालवान आनी इक्विनॉक्साच्या आधारान सीसीपी टाउन हॉलात प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां खातीर सेफ्टी फर्स्ट ही कराटे प्रशिक्षण दिवपी मोहीम घडून हाडली. स्वतःचे राखणेविशी प्रशिक्षण, सुरक्षेची जागृताय सत्रां आनी आत्मविश्वास निर्माण करप हो ह्या कार्यावळीचो मुखेल हेत आशिल्लो. तरणाटे सशक्तीकरणाचे म्हत्व दीत ह्या कार्यावळीचे आयोजन केल्ले. दादल्यांच्या क्रिकेटीत भारत अ आणि श्रीलंका अ पंगडामधल्या बहुदिवसीय मालिका आज सकाळी श्रीलंकेत गेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर सुरू जाता व खेळ सकाळी 10 सुरू जातलो. या मालिकेत दोनूय 4 दिसांचे कस लावपी खेळ याच मैदानाचेर जातले. भारत अ संघाचे फुडारपण ध्रुव जुरेल करता. आयसीसी बायला टी ट्वेंटी विश्वचषकात आज मँचेस्टरातल्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड हांगा गट अ मधल्या खेळात भारत आणि बांगलादेश आमने सामने आसतले. खेळ सांजे 7 वरांचेर सुरू जातलो. हरमनप्रीत कौराच्या फुडारपणाखाला भारतीय पंगड सध्या गटात दुसऱ्या स्थानार आसा. राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. वाऱ्यावराक 40 ते 50 किलोमीटर मेरेन व्हांव येता आनी ताचो वेग 60 किलोमीटर इतलो वाडू येता. देखून नुस्तेमारांनी खोल दर्यात वचचे न्हय अशें हवामान खात्यान सांगलां. पणजे चडांत चड तापमान 34.3 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उण्या 26.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.

0: ഇഷ്ടപ്പെടുത്തും തുമക്ക യോഗ കർ ദാ സുപ്രഭാത് ഹെ കറവിക് ഇക്കാരോ മുക്ക വർത്തം തുമക്ക ആയിക്കും ഇതാ പൗസ്ഫുല ഹെ വിഷയച്ചർ അനന്ത അഗ്നി ഹാൻ ഉലോപ് തുമക്ക ആയിക്കും ഇതാ
1: पावस पाणयांत भिजून धर्तरी तृप्त जाल्या आनी खुशालकायेन तिणें पांचवो भरजरी शालू आपल्या आंगार ओडला. अशा वेळार मनाच्या कॅनवासार आमी सैमाचे अप्रूप रूप चित्रायतात. सैमाचे हे मनभुलयणे रूप म्हळ्यार धर्तरेवेल्या सगळ्यां खातीर एक पर्वणीच. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आनी पाऊस आला मोठा, हे गीत गायत आमचे भुरगेपण पावसाक येवकारता. मागीर पावळेंतल्या टीप टीप टीपच्या लयेंत आमची भुरगीं पावलां ताल धरतात. आमचें भुरगें मन आंगणांत साचिल्ल्या उदकांत कागदाचे होडयेंत बसून उमेदीच्या ल्हारांचेर धोलता जाल्यार दोळे सैमांतल्या भोवरंगी आनी भोवरंगी छटांनी आपल्या मनपटार आनंदाचे पिशोल भोंवडायतात. आपल्या दोनूय हातांत पावसाचे थेंबे एकवटावन अख्खें मळब आमी आमच्या माणकुल्या पोशांत भरून घेतात. गिमान

0: पार माशेलांतलो चिखलकालो आसूं वो आमच्या क्रिस्तांव भावां खातीर जुनाचे 24 वेर येवपी सांजांव ल्हान व्हड सामान्य असामान्य सगळ्यां खातीरच उपरोवपाचो भरिल्ल्या बायांनी आनी तळयांनी मनसोक्त पेंवप हो तर तरण्या रक्ता खातीर नित्यक्रम भुरगेपणांत आमी सगळे इश्ट न्हावपाक तळयेर वताले आनी सगळे तळयेंत देंवले म्हणटकीच हेरांचे कपडेच लिपोवन दवरताले मागीर न्हावन जातकीच सगळ्यांक ब्लॅकमेल करून तांचे कडल्यान सॉफ्ट ड्रिंक बी झडोवन घेताले त्या सॉफ्ट ड्रिंकाची रूच आगळीच आसताली श्रावणातल्या पावसाची तर नुराच वेगळी बालकवींच्या उतरांनी सांगपाचे जाल्यार श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते शिर शिर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे भांगराच्या वताक जायांचो घमघमाट येता आणि श्रावण महिन्यातल्या सगळ्या सणा परबांक खोशे उमेदी कोतो येता अशा वेळार सैमाच्या आगळ्या वेगळ्या रुपाचेर भरलो ना जाल्यार तो कवी कसलो कवी शंकर रामाणी म्हणटा पांचवे अलंकार धर्तरेच्या आंगार आणि खंयच्या काकणकारान तिका हातभर चुडो घाला काय अशा नदरेन हांवें तोखेल्यार तुवें उचीत म्हळें तुमकां खबर ना दिसता निकतोच धर्तरेक पांचवो म्हयनो लागला पावस म्हळ्यार कोंकणी कवितेचो अंतरप्रवाह पावसाच्या रुपार भरलो ना असो कोंकणी कवी सोदून मेळचो ना कोंकणी कवी पावसाची विंगड विंगड रुपां पळयता पुंडलीक नायकाक तर पावस म्हळ्यार शिरशिरी फुलोवपी वीज शिरंतरां पेटोवपी चूड स्वास पसोवपी वीज तुटिल्ल्या देठाची खंत भुरगेपणांतली चंचल वृत्ती तन्नेपणांतली मस्ती जाणटेपणांतली पिरंगण अशें दिसता आमकां पावस जाय पूण तो आमच्या सोयी प्रमाणे पडचो अशें आमकां दिसता पूण सगळ्यांचीच सोय पळोवप पावसाक कशें शक्य आसा आमकां खळखळपी झरे वजरे दिवपी पांचवे चार दोंगर आनी मनभुलयण सैम दिवपी पावसाकडेन आमी मागीर पडमूळ जातात पावसाकडेन पळोवपाच्या मनशाच्या सुवार्थी स्वभावाची वळख लोककवी मनोहरराय आपल्या कवितेवरवी घडयता कविराय म्हणटा पावस पडल्यार म्हणटात विटयले पावस उडल्यार म्हणटात फटयले पूण पावसाकडेन सगळेच अशे सुवार्थी नदरेंतल्यान थोडेच पळयतात कवी प्रसाद लोलयेकार म्हणटा पावसा तूं योच यो असो घोग्यांनी यो म्हाका भिजय म्हाका न्हाणय जंजळावन काडकूड म्हजी आणि शिकय म्हाका शांत विचारी पुरसावरी शेनात रावंक उदकाचो एक थेंबो धर्तरेच्या कोसव्यांतल्यान अचळय उखलता सूर्यकिरण तेन्ना धर्तरेक कितले ताप भोगता आसतले आणि तोच थेंबो काळी कुपां फोडून परतो धर्तरेक येवन मेळटा तेन्ना धर्तरेक स्वर्गसूख भोगता आसतले धर्तरी आणि पावसाचे अशें नातें अतूट अप्रुपाचे आमच्याय काळजांत आमी रिगो येता हे भाव बंधनाचे तर इश्टानो इश्टिणीनो बरे तर पावसाची खोशी मनयतनाच थोडीशी सादुरताय आमी बाळगुया आमच्या घरा भोंवतणीचो परिसर ह्या दिसांनी नितळ दवरुया आणि आरोग्य सांभाळुया वाहना चलयतना सवकासायेन आणि जतनायेन चलवया आणि मेळिल्ले मोलादीक आयुष्य साकार करुया ह्या पावसांत आमी मनसोक्त भिजया पावसाचो आनंद लुटया पावसाच्या शिरंधारींनी आमची मन काळजां भिजवया जिणेंत आनंद रेगोवया आणि इंद्रधनुषी सप्तरंगात आमची सपनं फुलोवया
1: अशें आतां आसा तुमी आयकताले शुभ्रभात एकारवी पावस फुला ह्या विशयाचेर आतांच उलोवप करताले अनंत अग्नी शुभ्रभात एकारवीक घेवया एक आरोग्य टिप्स सकाळची फक्त 20 ते 30 मिनटां व्यायाम केल्यार तुमचो दीस शरीर ताजे आनी मन उत्साही रावतले उठले उठले एक ग्लास उदक पियात 10 मिनट तुम्ही चलपाचो संवय दवरात आणि योग्य करात दिवसात पुरीश म्हणजे तुमची नीज असा ती घेऊन खूपच प्रयत्न करात लक्षात दवरा निरोगी जीवन ही खरी संपत्ती असा

दिसाची सुरवात सकारात्मक विचारान करात, असत रावात आणि दुसऱ्यांक मदत करपाची सवय दवरात, आणि प्रत्येक 30 नवो एक आठवणी येतली, नवी विचार येतले, नवे संघर्ष तुमच्या जीवनात येतले, पण या संघर्षाक तुम्ही मात करून एक नवो दीस उजवाडा आणि एक नवी वाट सोदा. शुभ्रादय करवीक निमाण सुवातीक तुमकां आयकूंक येता एक शुभ दशेकीत निमाण सुवातीक ह्या करवीक.

क्षण या गीता बरोबरच या कारवाईतल्या तुमचं निरोप घेता आईच्या या सुप्रभात या कारवाईत

आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी एनसीसी छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया

यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अॅमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा

आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5 ते 14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकोई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात दिल्ली, चंदीगढ, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक, 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. संसदीय वेंचणुकेंत आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान आनी तांच्या पक्षाक जैत मेळिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांकां परबीं दिल्या. ग्रामीण उदरगत खातें आयज नवी दिल्लींत ग्रामीण उदरगतींत एआयचो वापर ह्या विशयाचेर राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. दादल्यांच्या क्रिकेटींत भारत अ आनी श्रीलंका अ पंगडा मदल्या बहुदिसाची मालिका आज सकाळी श्रीलंकेत सुरू जाता. आता पुराय खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. 1975 वर्साच्या ह्याच दिसा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांच्या फुडारपणा खाला चलपी सरकाराची वैधता कमकुवत करपी वाडट्या राजकीय अशांततेच्या आनी न्यायालयीन घडामोडींच्या फाटभुयेर आणीबाणी जाहीर जाली. आणीबाणी लागू जावन 50 वर्सा पुराय जाल्ल्या निमतान संस्कृती मंत्रालय आयज नवी दिल्लींत वर्सभर चलपी कार्यावळीची सांगता करता. तशेंच आणीबाणीच्या काळांतल्या अत्याचारान जांकां त्रास सहन करचो पडलो त्या प्रत्येक व्यक्तीक श्रद्धांजली ओपपाचोय हो दीस आसा. आर्मेनियात हालींच जाल्ले संसदीय वेंचणुकेंत आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान आनी तांच्या पक्षाक जैत मेळिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबीं दिल्या. काल आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल प्रधानमंत्री मोदी कडेन फोनाचेर उलयले. अस्तंत आशियातल्या हालीच्या घडणुका उपरांत

0: आनी सगळ्या व्यावसायिकांचो दिसपट्टो प्रवास अधिक सुलभ करतलो तशेंच दिल्लीतल्या प्रवासाची व्यवस्था अधिक कार्यक्षम आनी सुरळीत करतलो.
1: बहुत ही ऐतिहासिक मूवमेंट है जब देश की राजधानी जहां से पूरी सरकार चलनी है सेंट्रल विस्टा और यहां के कर्मचारी और यहां के जितने भी कार्यालयों में काम करने वाले सब लोग उनको एक ऐसी सुविधा प्रदान करने के लिए अष्टमी पूजन अथवा ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी आज ये की गई है और ये जब कंप्लीट हो जाएगी उसके बाद दिल्ली के बहुत से छोर आपस में जहां जहां मेट्रो लाइन चलती है उनको ये जोड़ेगी. अब ये जो लाइन है ये आर के आश्रम से लेकर के और इंद्रप्रस्थ तक जिसके अंदर
0: ग्रामीण उदरगत खातें आयज नवी दिल्लीत ग्रामीण उदरगतीत एआयचो वापर या विशयाचेर राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. ग्रामीण उदरगत मंत्रालयान सांगले की एक दीस चलपी ही कार्यावळ अत्याधुनिक तांत्रिक नवकल्पनांक ग्रामीण भारताच्या तळागळातल्या उदरगतीच्या गरजाकडे जोडपा खातीर एक सहकार माची म्हूण काम करतली. एआयचो व्हड प्रमाणात आनी उच्च परिणाम करपी वापर वळखप, अंमलबजावणीची अंतरदृष्टी आनी संस्थात्मक शिक्षण प्रदर्शित करप, डेटा पर्यावरण प्रणालीच्या सज्जतेचे मूल्यांकन आनी देशभरात तंत्रज्ञान आपणावपा खातीर गरजेची चौकटी संस्थागत करप हो ह्या कार्यशाळेचो हेतू आसा. ह्या कार्यावळीत क्षेत्रतज्ञ, धोरण निर्माते, उद्देजक आनी नवनिर्माण करपी हांचो आसपाव आशिल्ले व्यापक पॅनल चर्चा आसतली अशें मंत्रालयान सांगले. एक आगळोच सांस्कृतीक उपक्रम म्हूण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांणी राजधानीत कार्यरत आशिल्ल्या 82 देशांतल्या राजनायिकांक उत्कृष्ट दर्जाच्या भारतीय आंब्याचे खाशेले संच भेट म्हणून धाडले. ह्या संचात भारतातल्या 4 लोकप्रिय जातींचो आसपाव आशिल्लो. ह्या दरेका जातीक आपली खाशेली रूच, मुखेल सुगंध आनी प्रादेशीक अस्मिताय आसा. भारताचे गिरेस्त फलोत्पादन दायज संवसारा मुखार मांडप आनी ह्या अत्यंत लोकप्रिय उमाशेच्या फळांचे संवसारीक आकर्षण अधोरेखित करप हो ह्या उपक्रमाचो हेत आसा. दादल्यांच्या क्रिकेटींत भारत अ आनी श्रीलंका अ पंगड मधल्या बहुदिसाची मालिका आज सकाळी श्रीलंकेत गेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमार सुरू जाता. हो खेळ सकाळी 10:00 सुरू जातलो. ह्या मालिकेत दोनूय 4 दिसांचे कस लावपी खेळ ह्याच मैदानार जातले. भारत अ संघाचे नेतृत्व ध्रुव जुरेल करता. भारतीय हवामान खात्यान म्हणला की फुडल्या 2 दिसांत नैऋत्य मोसमी वारें महाराष्ट्र, छत्तीसगड आनी मध्य प्रदेशाच्या कांय वाठारांनी फुडें सरकुपाक अनुकूल परिस्थिती आसा. विभागान फुडल्या 3 दिसांत दर्यादेग कर्नाटक, कोकण आनी गोंयांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता खबरो सुपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. संसदीय वेंचणुकेंत आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान आनी तांच्या पक्षाक जैत मेळिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबी दिल्या. ग्रामीण उदरगत खातें आयज नवी दिल्लीत ग्रामीण उदरगतीत एआयचो वापर ह्या विशयाचेर राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. दादल्यांच्या क्रिकेटींत भारत अ आनी श्रीलंका अ पंगडामधल्या बहुदिसाची मालिका आज सकाळी श्रीलंकेत सुरू जाता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30. नमस्कार.
2: नमस्कार इश्टाणू. बरोबर सकाळची 8:51 आनी 19 सेकंद जातात. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्य चॅनलाचेर लोकप्रिय असो कार्यक्रम चित्रसंगीत हांव तुमकां मनपूर्वक स्वागत करता. आनी हांव तुमचो इश्ट केदार तुमच्या सांगाताक आसा. आयच्या ह्या कार्यक्रमांक हिंदी चित्रपट सृश्टीची कांय सुंदरशी गीतां तुमकां आयज आयकुपाक मेळटली. चला तर ह्या कार्यक्रमाची सुरवात करया एक सुंदर अशा ह्या गितान. बॉर्डर या फिल्मातले शंकर महादेवन आणि सोनाली राठोड यांच्या आवाजातले हे गीत असा. ऐकूया हिंदुस्तान हिंदुस्तान.

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आज संविधान हत्या दीस पाळटात. संसदीय वेंचणुकेंत आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान आनी तांच्या पक्षाक जैत मेळिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबी दिल्या. ग्रामीण उदरगत खातें आयज नवी दिल्लींत ग्रामीण उदरगतींत एआयचो वापर ह्या विशयाचेर राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. नागरिकांक कल्याणकारी सेवा पावोवपाच्या सरकाराच्या चालू यत्नांतल्यान जनकल्याण शिबीर स्वयंपूर्ण गोंय कार्यावळी खाला आज रविंद्र भवन साखळी हांगा ह्या शिबिराचे आयोजन केलां. गोंय पर्यटन खात्यान सुदारीत शेक धोरणा अंतर्गत 1 जुलय ते 30 सप्टेंबर 2026 मजगतीं पात्र खासगी शेक ऑपरेटर उपहारगृह आनी हॉटेल मालकाकडल्यान अर्ज मागयल्यात. गोंय हस्तकला ग्रामीण आनी ल्हान उद्देग उदरगत महामंडळान गोंयच्या मुर्ती कलाकारांकडल्यान 2026 वर्सा खातीर गणपतीची मुर्ती येवजणे खाला अर्थीक मजती खातीर अर्ज मागयल्यात. दक्षिण अयोध्या म्हूण सध्या वळखुपी परतगाळी काणकोण हांगाच्या श्री गोकर्ण परतगाळी जिवोत्तम मठांत काल सावन जिवोत्तम विद्यापीठम ह्या नव्या वैदीक पाठशाळेक सुरवात जाली. पणजी महापालिका तशेंच भुरग्यांच्या समितीन स्कॅन ह्या संस्थेच्या जोड पालवान आनी इक्विनॉक्साच्या आदारान सीसीपी टाउन हॉलांत प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां खातीर सेफ्टी फर्स्ट ही कराटे प्रशिक्षण दिवपी मोहीम घडून हाडली. दादल्यांच्या क्रिकेटांत भारत अ आनी श्रीलंका अ पंगड मदल्या बहुदिसाची मालिका आज सकाळी श्रीलंकेत सुरू जाता. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

श्रवण चित्रसंगीत एकारवेक सुंदरशी गीता तुम्ही ऐकले, पण या चित्रसंगीत एकारवेक केन्ना वेळ सोंपता तो कळच ना. पण तुमच्या सांगता नसताना, तुमच्या बरोबर वेळ घालत असताना आणि सुंदर अशी गीता ऐकत असताना कसो वेळ सोंपता तो कळचच ना. पण या थंडगार अशा वातावरणात

सुन या गीताचे सांगतान चित्रसंगीत कारावळ हांगा सप्ता एक कारावळ तुमचे सांगत आसलो तुमचो समकालिस्ट केदार बरोबर सकाळची 9 वरां जावन 30 मिनटां जाता आयकुया मराठीची मराठी गीताची कारावळ काय खेळातच. नमस्कार श्रोतो, आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे वाहिनीवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मी केदार आजच्या या आपल्या आवडत्या मराठी गीताचा भारदार कार्यक्रम घेऊन तुमच्या भेटीत आलोलो आहे. मराठी संगीताची परंपरा समृद्ध आणि विविधपूर्ण आहे. भावगीत, चित्रपट संगीत, सुगम संगीत, लोकसंगीत अशा विविध रंगांनी नटलेले ही गीते आपल्या मनाला आनंद देतात, आठवणींना उजाळा देतात आणि जीवनात नवा उत्साह निर्माण करतात. तर मग पुढील काही मिनटे आपण मराठी गीताचे सुरील दुनियात रमून जाऊया. निवडक आणि रसिकप्रिय गीताच्या या सुंदर नजराणं खास तुमच्यासाठी. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया आजच्या पहिल्या मधुर गीताने. ऐकत रहा आकाशवाणी पणजीचा मादे वाहिनी.

आपण ऐकले एक सुंदर आणि मनाला आनंद देणारे हे गीत. मराठी गीत संगीताचा वारसा अत्यंत समृद्ध आहे. प्रेम, निसर्ग, नाते, जीवनातील विविध भावभावना या गीतातून व्यक्त होत असतात. आता ऐकूया आणि एक लोकप्रिय असे गीत.

श्रोतो, या मधुर गीतासह आजचा मराठी गीताचा कार्यक्रम इथंच संपन्न होत आहे. आम्हाला विश्वास आहे की आजच्या गीताचा आपण

मनमुराद आनंद घेतला असेल हा कार्यक्रम सादर केला. तुमचा सामित्र केदार ह्यांनी. पुन्हा भेटूया अशाच एक नव्या आणि सुरेल कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार आणि आपला दिवस आनंदमय जाओ ही शुभेच्छा. बरोबर सकाळची 10 वाजत आहे. काही क्षणातच तुम्हाला ऐकला मिळणार आहे हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

बरोबर सकाळची 10 वाजत आहे. काशणातच तुम्हाला ऐकला मिळणार आहे हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: This is a
1: आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमातून जनरल उलयता. आतां आयकूं येता कातारांची कारवाय. ह्या कारवाईक तुमचे सांगात आसा तुमचो समकालिश्ट केदार. कारवाईच्या पयल्या सुवातीक तुमकां आयकूं येता रोझी आल्वारीस हांच्या आवाजांतले मोख हे कातार.

ऐक बेनो, सुधीर फडके ह्यांचे सतारवादनतिक पेस तुम्ही ऐकले. रागशील नट भैरव. आणि आता स्तुती डे ह्यांचे सरोदवादन, राग जॉनपुरी.

गाता रहे मेरा दिल ही कार्यवळ पुढे वर्तना ऐकूया. अलबेला ह्या फिल्मातले हे गीत उदित नारायण आणि अलका याज्ञिक ह्यांच्या आवाजात. गीत संगीतबद्ध केला जतीन ललित हाणी. गीतरचना समीर हांची असा. ऐकूया हे सुंदर अशे गीत.

कार्यवळीने आता ऐकूया सोनू निगम यांच्या आवाजात श्रीधर कामत यांची गीतरचना. संगीतबद्ध केल्या अशोक पत्की हणी. सावरिया कॉम ह्या फिल्मातले हे गीत.

या वेळार तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कार्यवळ. कार्यवळीनं आता ऐकूया एल्विस मास्कारनेस हांच्या आवाजात विल्मिक्स हांची ही गीतरचना काळीच हे मुजे आणि फिल्माचे नाव असा तू किते करतलो असलो.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आता 11 वरां जावन 22 मिनटां आनी 21 सेकंद जाल्ले आसा. ह्या वेळार तुमी आयकतात गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ. कार्यावळीन आता ऐकुया मुंबई पुणे ह्या फिल्मातले हे का कळेना गीत.

अन्यथा बॉर्डर ह्या फिल्मातलं हे गीत रूपकुमार राठोड हांचो हो आवाज, गीत जावेद अख्तर हांचे आणि संगीतबद्ध केला अनु मलिक हांणी.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल आणि यावेळार तुम्ही ऐकतात गाता रे मेरा दिल ही कार्यावळ. कार्यावळीनं आता घेऊया हो ल्हानसोच विसव.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आणि या वेळार तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ. कार्यावळ फुडें व्हरतना ऐकूया तनू वेड्स मनू ह्या फिल्मातलं हे गीत. मोहित चौहान आणि उज्जैनी हांचो हो आवाज.

तेच तुम्ही ऐकले. आणि आता अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या आवाजात ऐकूया हे मुखावेले गीत हम आपके दिल में रहते हैं. या फिल्मातले गीत संगीतबद्ध केला अनु मलिखणी आणि गीतरचना असा समीर हांची.

गाता रहे मेरा दिल कार्यावळ सोपवच्या पहिली ऐकूया हे सुंदर असे गीत अजनबी ह्या फिल्मातले. उदित नारायण आणि अलका याज्ञिक हांचो हो आवाज. गीत संगीतबद्ध केला अनु मलिक हाणी. गीतरचना समीर हांची.

सुंदरशा या गीता संगताक गाता रहे मेरा दिल कार्यावळीन आता निरोप घेता. दनपारची 12 वरां जाल्ली आसा. ऐकपा न्हू, आतां सांगता आमी ह्या उपरांत ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेवन येतले त्या कार्यावळींची रुपरेषा.

सांजवेच्या सभेन 5:30 कोकणीतल्या युववाणीत आयज आयकात सोशियल मिडिया आणि युवक या विषयाचेर दुर्गा देसाय हांचे उलप. 5:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो, 6:00 हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 6:05 कार्यावळींची रुपरेषा, हवामानाविषयी माहिती, तसेच 6:10 रोजगार वृत्त. शब्दुली ऐकूंक रावात 6:15. 6:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. 6:35 कातारां भक्तीगीतांची कार्यावळ ऐकात 7:00. 7:20 प्रादेशीक खबरो. 7:30 चावडेर कार्यावळीन आयज ऐकात ऑर्गेनिक फार्मींग ह्या विशयाचेर अश्वेता कांबळे हांचे उलोवप. 8:00 कार्यावळींची रुपरेषा. 8:05 मराठीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. गीत गजल ही कार्यावळ ऐकूंक रावात 8:15. कलात्मक गोय वळेरेचो 13वो वाटो आयज ऐकात 8:30. आयचो विशय आसा फुगड्यांचे खाशेले गुण. सादर करता डॉ साईश देशपांडे. 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9. तशेंच 9:15 स्पॉटलायट, 9:30 कंट्री वायड, 9:45 इनसायट्स आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. रच्या 10:00 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आयज ऐकात विदुषी माणिक वर्मा हांचे गायन. ताणी गायिल्लो राग जोगकंस तशेंच ठुमरी भैरवी आयज तुमकां आयकूंक मेळटली. रच्या 10:30 कर्नाटक संगीताच्या कार्यावळीन आयज ऐका MS गोपालकृष्णन हांचे वायोलीन वादन. वायोलिनाचेर वाजयल्लो राग तोडी तशेंच राग नटक कुरुंजी आयज तुमकां आयकूंक मेळटलो. 11:00 हिंदीतल्यान, 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. तशेंच 11:10 कार्यावळींची रुपरेषा आनी उपरांत आमची निमणी सभा सोंपतली. आयकुप्यानो ही आशिल्ली एक नदर आमी ह्या उपरांत ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेवन येतले त्या कार्यावळींचेर आमची मुखावेली कार्यावळ कांय खिणांतच.

0: स्वच्छ सुंदर दोरूया,
1: तिची पवित्रता राखूया, स्वच्छता ही सेवा।
2: आता 12:30 जाल्ली आसा, ऐकूया स्वर संगम ही कार्यावळ। शास्त्रीय संगीताच्या ह्या कार्यावळीन आता ऐकूया विदुषी माणिक वर्मा हांचे गायन। ताणी गायिल्लो राग मियाकी सारंग

सर्वोच्च न्यायालयान आयज तातडीची सुनावणी घेवपाक न्हयकार दिलो. केंद्रीय अन्वेषण ब्युरोन एक व्हड डिजिटल अटक घोटाळ्या प्रकरणी चेन्नई आनी कोलकाता हांगच्यान दोगांक अटक केली. पंजाब, गुजरात, दिल्ली आनी महाराष्ट्रा वांगडा 16 राज्यांतल्या 80 परस अदीक जाग्यांचेर शोध मोहीम राबयली. नागरी विमान येरादारी मंत्री के राम मोहन नायडू हांणी आयज उत्तर प्रदेशांतल्या वाराणसी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळा वयल्यान पयलेच खेपे इजी कनेक्ट विमानाचे उक्तावण केले. केंद्रीय उर्जा मंत्री मनोहर लाल हांणी आयज सांगला की उर्जा प्रणाली उबारपाच्या दिखेन ब्रिक्स सहकार्य अदीक घटमूट करपाक भारत इत्सूक आसा. प्रगती बसकेन सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुळाव्या साधन सुविधा प्रकल्प, टीबी मुक्त भारत अभियान आणि सायबर फटवणूक प्रकरणाचो नियाळ घेतात. राज्यात 24 जुनाक व्हडा उमेदीन मनयल्ल्या सांजाव परबे निमतान भारतीय पोस्ट खात्यान काल एका खास टपाल रद्दीकरण शिक्क्याचे अनावरण केले. टपाल खात्यान सांजाव उत्सवाक दिल्लो हो पयलोच भोवमान आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात काय मुखेल खबरो. फ्रांसान भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपा उपरांत पॅरिसांत जावपा आशिल्ल्या चंदीगडच्या दायज फर्निचराचो लिलाव बंद केला. नामनेचो स्वित्झर्लंडचो वास्तूशिल्पी आणि फर्निचर डिझायनर पियरेटे जिनेरेट हाणे डिझायन केल्ली दोन आर्मचेअर्स आयज लिलाव जावपा आशिल्ली. श्रीराम जल्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टाक मेळिल्ल्या देणग्यांच्या हाताळणीची न्यायालयीन देखरेखीखाला चौकशी करपाची मागणी करपी जनहीत याचिकेचेर

Mumbai. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा.

डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जीएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्ली मार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघात प्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवस

0: दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले, तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्यबाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्य पदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5 मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हादय चॅनल आता 1 जाऊन 40 जाल्ली आसा. आता सांगता आमी ह्या उपरांत ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेवन येतल्या त्या कार्यावळीविशी. कांय खिणातूच आयकूंक रावात सदाफुली ही कार्यावळ. तशेंच 2 जाऊन 30 हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ आसतली. सांजवेळा 5 जाऊन 30 कोंकणीतल्या युववाणीत आयज आयकात

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आता 1:45 आणि 35 सेकंद झाले आसा. ऐकूया सदाफुली ही कार्यावळ.

निकतेच तुम्ही ऐकले उदित नारायण आणि अलका याज्ञिक हाणी गायिल्ले मोहरा या फिल्मातले हे गीत. आणि आता अमित कुमार आणि आशा भोसले हाणी गायिल्ले हे गीत अफसाना प्यार का या फिल्मातले. बप्पी लहरी हाणी संगीतबद्ध केले हे गीत असा अंजान हांचे.

कार्यवाही या उपरान ऐकूया, आपको पहले भी कहीं देखा है या फिल्मातलं हे गीत उदित नारायण यांच्या आवाजात. गीतरचना आनंद बक्षी यांची आणि संगीतबद्ध केल्या निखिल विनय हाणी.

हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीनं आता ऐकूया नमक हलाल ह्या फिल्मातले किशोर कुमार आणि आशा भोसले हांनी गायले हे गीत संगीतबद्ध केला बप्पी लहरी हांनी.

नमस्कार, ही आसात कांय मुखेल खबरो. एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हांणी आयज नवी दिल्लीन ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हांच्या द सेकंड ऑर्बीट बिलीफ ऑफ अ मॅन ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान शेड्यूल H2 ची व्याप्ती वाडोवपा खातीर आनी वखदांच्या अतिरिक्त श्रेणीक QR कोड आधारित ट्रॅक आनी ट्रेस फ्रेमवर्क खाला हाडपा खातीर वखदां नियम 1945 हातूंत सुदारणा अधिसूचीत केल्या. इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रगिन्यान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन हांणी दोनूय देशांमदले द्विपक्षीय तांत्रीक सहकार्य अधिक घटमूट करपा खातीर अमेरिकेचे उप परराष्ट्र सचिव जॅकब एस हॅलबर्न हांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज राष्ट्रपती भवनांत लष्करी अभियंतो सेवांच्या अधिकारी प्रशिक्षितांक भेट दिली. केंद्रीय उर्जा मंत्री मनोहर लाल हांणी आयज सांगला की उर्जा प्रणाली उबारपाच्या दिखेन ब्रिक्स सहकार्य अधिक घटमूट करपाक भारत इत्सूक आसा. उपराष्ट्रपती प्रधानमंत्री आणि घरमंत्री अमित शाह हांणी आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करप्यांक आयज संविधान हत्या दिसा आदरांजली दिल्या. शिक्षण मंत्रालयान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर ऑनलाईन अर्ज आणि नामांकना मागयल्यात. रवींद्र भवन साकळी हांगा फाल्यां 26 जूनाक शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि कीर्तन महोत्सव आयोजित केला. ही कार्यावळ सांजे 7 ते 10 मेरेन जातली. पणजी वेधशाळेन फुडले 6 दीस राज्यात मध्यम ते व्हड पावस पडपाचो अदमास काढला, तसेच 6 दिसांखातीर येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयकू बेनो, इतल्यान आयचेमची ही दनपारची सभा हांगात सोंपता. ह्या वेळार विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेच्यो तशेंच एफएम रेनबो सेवेच्यो कार्यावळी चालू आसा, त्यो तुमी आयकूंक शकतात. बरे तर परत मेळूया सांजवेच्या सभेन 5 वरां जावन 30 मिनटांचेर. तो मेरेन निरोपासचो. नमस्कार.

उल्हास बुयाव आणि नेफी रोड हांच्या आवाजातल्यान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले माका तुझो मोग आसा. रचना आशिल्ली विजय गायतोंडे हांची आणि संगीत दिल्ले उल्हास बुयाव हांनी. आता ऐकूया शान हांच्या आवाजातल्यान मुखावयले गीत.

कोरियातला जेजू फोरम फॉर पीस अँड प्रॉस्पेरिटी 2026 उलयताना परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां, भारत आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत आयज सावन हरियाणातल्या गुरुग्रामात 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्याच्या बसकेचे येजमानपण भूषयता. कोलकातात काल गोदामाचे छळ कोसळपाच्या दुर्घटनेत झाल्या जिवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुःख व्यक्त केलां. राज्यात 24 जूनाक व्हडा उमेदीन मनयल्ल्या सांजा परबे निमतान भारतीय पोस्ट खात्यान काल एका खासा टपाल रद्दीकरण शिक्क्याचे अनावरण केले. टपाल खात्यान सांजा उत्सवाक दिलो हो पयलोच भोवमान. फुटबॉलात आज सकाळी मॉन्टरी हांगा दक्षिण कोरियेचेर 1-0 अशें जैत जोडून दक्षिण आफ्रिकेन फिफा विश्वचषकाच्या नॉकआउट फेरयेत पयलेच फावट प्रवेश केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

8:45 समाचार संध्या, न्यूज एट 9:00 आयकूंक रावात, स्पॉटलाइट 9:15, 9:30 कंट्री वाइड इनसाइट 9:45 आयकूंक रावात। हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ ही सांजे 10:00 असतली आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ ऐकूक मेळटली। आणि इष्टानो 11:10 आमगेली आयची सभा सोपतली।

आता ऐकूया फाल्या विद्रावरच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ही कार्यावळ फाल्या सकाळी 6:45 ऐकूक रावात. 6:50 संजीवनी कार्यावळीत थंडी या विषयाचेर वैद्य आदित्य बर्वे हाणी दिल्ली माहिती ऐकूक रावात. समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज इन इंग्लिश. चित्र संगीताची कार्यावळ 8:50 ऐकूक रावात. मराठी गीतांची कार्यावळ ही फाल्यां सकाळी 9:30 ऐकूक मेळटली.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ फाल्यां सकाळी 10:30 आयकूंक रावात. 11:05 गाता रही मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ आयकूंक रावात. अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत श्रद्धा गरड हांणी बरयल्ली एक पावल फुडे ही कथा फाल्यां सकाळी आयकूंक मेळटली. कांदळावळा ही कातरांची कार्यावळ फाल्यां दनपारा 1:05 आयकूंक रावात. सदाफुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ दनपारा 1:40 आयकूंक मेळटली. 2:00 मिड डे न्यूज इन इंग्लीश. दोपहर समाचार 2:15 आसतली. 2:30 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आयकूंक रावात.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाँ.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घेतात.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या

0: बिंदी आवाज त्यांच्या आवाजातल्यान हे गीत आशिल्ले. रचना आशिल्ली डॉक्टर भिकाजी गाणेकर हांची आणि संगीत दिले मयुरेश वस्थानी. आणि ह्या गीतातल्यान आयची शब्दुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता. इश्टानो आता 6:30 आयकूंक रावात कॉमेंट्री ऑफ आयसीसी ह्युमन्स T20 वर्ल्ड कप मॅच बिट्वीन इंडिया अँड बांगलादेश. दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जातात आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ऐकूया कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आयज संविधान हत्या दीस पाळटात. 25 जून 1975 जेन्ना भारताच्या संविधानाची पायमल्ली जाली तेन्ना घडिल्ल्या घडणुकांची याद करून दिवपी हो दीस आसा. तशेंच आणीबाणीच्या काळांतल्या अत्याचारांक जांकां त्रास सहन करचो पडलो अशा प्रत्येक व्यक्तीक श्रद्धांजली ओपपाचोय हो दीस. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हांणी आज आणीबाणीच्या काळात लोकशाय मूल्यांच्या रक्षणा खातीर ठामपणान उभे राविल्ल्या सगळ्यांक श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियाचेर एका पोस्टात प्रधानमंत्री मोदींनी म्हळां की आणीबाणी हो संविधानाचेर जाल्लो थेट हल्लो आशिल्लो. ह्या काळात नागरी स्वातंत्र्याचे निलंबन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे निर्बंध आणि राजकीय फुडारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांक अटक केली असे ताणी म्हळां.
2: जब आपातकाल को एक वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है. झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, एक बरस बीत गया.
3: सीख चो में सिमटा जग किंतु विकल प्राण विहग, धरती से अंबर तक गुजा मुक्ति गीत गया, एक बरस बीत गया.
1: तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांणी लागू केल्ल्या आणीबाणी विशी मंत्री शिवराज सिंह हांणी सांगले.
4: आज के दिन ही इंदिरा जी ने इमरजेंसी लगाई थी, संविधान को तार तार कर दिया गया था, लोकतंत्र का गला घोंट दिया गया था, विचारों की अभिव्यक्ति को, नागरिक स्वतंत्रता को पैरों तले रौंद दिया गया था, पूरे देश को जेल खाना बना दिया गया था, लाठियां बरसाई गई, करंट लगाया गया, वो सचमुच में काले दिन थे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशेल्सच्या राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हणून भोंवडेर वतले. प्रधानमंत्री हाजे आदी 2015 सेशेल्साक गेल्ले. ह्या सुवाळ्याक भारतीय संरक्षण दळाचो एक पंगड, भारतीय नौदळाची 2 तारवां वांगडा वांटो घेतले अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात म्हळां. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी सेशेल्साचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री सेशेल्साच्या राष्ट्रीय सभेत उलयतले आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांकडेन संवाद साधतले. जग सध्या शस्त्रास्त्रांचो वाटो वापर, अधिक जोखीम पत्करपाची वृत्ती आणि सोशल मिडियाच्या युगाक सोबताशे राजकारण पळयता असे दक्षिण कोरियातल्या जेजू फोरम फॉर पीस अँड प्रॉस्पेरिटी 2026 उलयताना परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. परस्पर भेद अधोरेखित करपाची प्रवृत्ती वाढल्या आणि क्षमतांचो वापर करतानाय आता बरो करतात, तंत्रज्ञानाली प्रगतीच अशा प्रवृत्तीक प्रोत्साहन दिता असे ताणी नमूद केले. भारत आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत आयज सावन हरियाणातल्या गुरुग्रामात 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्याच्या बसकेचे येजमानपण भूषयता. 2 दीस चलपी ह्या बसकेत उर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, उर्जेची उपलब्धता आणि समानता, तसेच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या 3 प्रमुख प्राधान्यांचे लक्ष केंद्रित करतले.
5: बहुत ही ऐतिहासिक मूवमेंट है, जब देश की राजधानी जहां से पूरी सरकार चलनी है, सेंट्रल विस्टा और यहां के कर्मचारी और यहां के जितने भी कार्यालयों में काम करने वाले सब लोग, उनको एक ऐसी सुविधा प्रदान करने के लिए आजमी पूजन अथवा ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी आज ये की गई है. और ये जब कम्प्लीट हो जाएगी उसके बाद दिल्ली के बहुत से छोर आपस में जहां जहां मेट्रो लाइन चलती है उनको ये जोड़ेगी. अब ये जो लाइन है ये आरके आश्रम से लेकर के और इंद्रप्रस्थ तक, जिसके अंदर 9.
1: नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू हांणी उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावेल्यान पहिल्या इझी कनेक्ट विमान सेवेचे उक्तावण केले. दिल्ली मार्गान वाराणसीक जगाकडेन जोडपी ह्या पहिल्या हब अँड स्पोक विमान सेवेचो उद्देश भारताच्या कोनच्या कोनशाक

0: जगाकडेन आणि जगाक भारताकडेन अखंडपणान जोडप हो आसा. ह्यावर उलयतना मंत्र्यांनी सांगले की हे नवीन हब अँड स्पोक मॉडेल नागरिकांच्या प्रवासाच्या पद्धतीत एक महत्वपूर्ण बदल घडून हाडपाक मार्ग मेकळो करता. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर शिक्षण मंत्रालयान ऑनलायन अर्ज आणि नामांकनां मागिल्यात. आता अर्ज उक्ते आसात आणि फुडल्या म्हयन्याचे 10 तारखेमेरेन राष्ट्र पुरस्कार पोर्टलावरवी नामांकनां सादर करूं येता. फुटबॉलात आज सकाळी मॉन्टेरी हांगा दक्षिण कोरियाचेर 1-8 अशी जैत जोडून दक्षिण आफ्रिकेन फिफा विश्वचषकाच्या नॉकआउट फेरयेत पहिलोच फावट प्रवेश केला. मजगती अटलांटात आज सकाळी जाल्ल्या गट सीतल्या एका अटीतटीच्या खेळात हैतीचो 4-2 असो पराभव करून मोरोक्कोनूय बाद फेरयेत धडक मारल्या. भारतीय हवामान विभागान आज दर्यादेग कर्नाटक, झारखंड, कोकण, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, उपहिमालयन, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही वाठारांनी घोग्याचो पावसाचो अदमास दिला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.
1: सवराजन 35 जाल्ली आसात आनी आतां आयकुया कातरांची कार्यावळ.

प्रिन्स जॅकोब आणि सांगाती ह्यांच्या ताळ्यातल्या एका तारणिक टेस तुम्ही ऐकले. आता तुमका ऐकूक दिता एच ब्रिटोन ह्यांच्या ताळ्यातल्या मुखावयले कातार.

एंथनी मेंडीस हांच्या ताळ्यांतल्यान हें कातार निकतेच तुमी आयकलें, आनी ह्या कातऱ्यांतल्यान आयची कातऱ्यांची कार्यावळ हांगाच सोंपता. 233° म्हणजेच 1287 किलोवॅट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7:53 झालेले आहेत आणि आता ऐकूया भक्तिगीतांचा कार्यक्रम.

साधना सरगम यांच्या आवाजातील हे भक्तिगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. आता ऐकूया केतकी माटेगावकर यांच्या आवाजातून पुढील भक्तिगीत.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातून हे भक्तिगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. रचना होती संत नामदेव यांची. आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातून पुढील भक्तिगीत.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी योगीश जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो, आयज संविधान हत्या दीस पाळटात. 25 जून 1975 घडिल्ल्या घडणुकांची याद करून दिवपी हो दीस आसा. गोंय राज्य गिरायक हक्क दिसा निमतान आयज वजन आनी माप खात्या वतीन मडगांवांतल्या रविंद्र भवनांत जागृती कार्यावळ घडोवन हाडली. प्रधानमंत्री मत्स्य संपादन येवजणे खाला कोला सालेरी हांगा एकत्रीत आधुनीक दर्यादेगेवेल्या नुस्तेमारी गांव प्रकल्पाचो फाल्यां मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तशेंच केंद्रीय नुस्तेमारी मंत्री राजीव रंजन सिंग बुनयादी फातर घालतले. केंद्रीय संसदीय वेव्हार आनी अल्पसंख्यांक वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी आयज दक्षिण गोंयांत जाल्ल्या खाशेल्या आउटरीच कार्यावळी वेळार राष्ट्रीय अल्पसंख्यांक उदरगत आनी अर्थ महामंडळाच्या लावार्थ्यांकडे संवाद साधलो. पुराय खबरो, आयज संविधान हत्या दीस पाळटात. 25 जून 1975 जेन्ना भारताच्या संविधानाची पायमल्ली जाली तेन्ना घडिल्ल्या घडणुकांची याद करून दिवपी हो दीस आसा. तशेंच आणीबाणीच्या काळांतल्या अत्याचारांक जांकां त्रास सहन करचो पडलो अशा प्रत्येक व्यक्तीक श्रद्धांजली ओपपाचो हो दीस. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि घरमंत्री अमित शाह आणि आयज आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांच्या रक्षणाखातीर ठामपणान उभे राविल्ल्या सगळ्यांक श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियार एका पोस्टात प्रधानमंत्री मोदींनी म्हळे की आणीबाणी हो संविधानाचेर जाल्लो थेट हल्लो आशिल्लो. या काळात नागरी स्वातंत्र्याचे निलंबन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे निर्बंध आणि राजकीय फुडारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांक अटक केली असे ताणी नमूद केले. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांणी लागू केल्ल्या आणीबाणीविशी मंत्री शिवराज सिंग हांणी सांगले की
1: आज के दिन ही इंदिरा जी ने इमरजेंसी लगाई थी. संविधान को तार तार कर दिया गया था, लोकतंत्र का गला घोंट दिया गया था, विचारों की अभिव्यक्ति को, नागरिक स्वतंत्रता को पैरों तले रौंद दिया गया था, पूरे देश को जेल खाना बना दिया गया था, लाठियां बरसाई गई, करंट लगाया गया. वो सचमुच में काले दिन थे.
0: गिरायक हो समाजाचो एक मुखेल घटक. विकसित भारत आणि स्वयंपूर्ण गोय ही दोनूय सपनां साकार करपाक गिरायक हो एक महत्वाचो दुबो. ते खातीर गिरायक आणि विक्रेत्यांमदी विश्वासाचे नाते तयार जावंक जाय अशे वजन आणि माप खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी सांगले. गोय राज्य गिरायक हक्क दिसा निमतान आयज वजन आणि माप खात्या वतीन मडगांवांतल्या रविंद्र भवनांत जागृती कार्यावळ घडोवन हाडली. त्या वेळार मंत्री दिगंबर कामत मुखेल सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. तांच्या वांगडा नावेलीचे आमदार उल्हास सुयेंकार, वजन आणि माप खात्याचे सचिव संजीव गडकर, खात्याचे नियंत्रक रंजना बोरकर, ग्रामीण उदरगत मंडळाच्यो प्रकल्प संचालक दिपाली नायक आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गिरायकांची राखण करप हे खात्याचे कर्तव्य आणि जापसालदारकी आसा आणि ते बाबतीत वजन आणि माप विभाग बरे काम करता असे मंत्री कामत हांणी सांगले. कोणाचेरूय अन्याय जावचो न्हय हाची खात्री खाते करता असे तांणी सांगले. गिरायकांच्या हक्कांची राखण करप हे सरकारचे कर्तव्य. स्वयंपूर्ण गोंयांत गिरायक सुरक्षित आसपाक जाय असे तांणी सांगले. कोणूय गिरायकांक फोटोवन घेता जाल्यार तांणी खात्याकडेन कागाळ करची, जाका लागून खातें फावो ते उपाय करतले अशें मंत्री कामत हांणी स्पश्ट केलें. खात्याचे सचीव संजीव गडकर हांणी सगळ्यांक येवकार दिलो. दरेकाक गिरायकाचे हक्क राखपाचो आनी गिरायकाकडेन आशिल्ली सामूहिक वचनबद्धताय स्पश्ट करपा खातीर आपले खातें यत्न करता अशें तांणी सांगले. आमदार उल्हास तुयेकार हांणी आपले विचार मांडले. गिरायकांक जागृत रावपाची गरज आसा. खंयची वस्त विकत घेतना वजन, माप, दर, दर्जो विशीं माहिती जाणून घेवप गरजेचे अशें तांणी सांगले. ह्या वेळार 7वे गिरायक नेमाळे, गिरायक जागृताय पत्रक आनी खात्याचे युट्यूब चॅनलाचे उक्तावण केले. खात्यान मानक शुभंकर तयार केला. मंत्री दिगंबर कामत हांणी ताचेय उक्तावण केले. एमईएस उच्च माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जागृत गिरायक सुरक्षित गोंय ह्या विशयाचेर नाटकुले सादर केले. त्याचप्रमाण कांय व्यवसायिकांक प्रमाणपत्र सादर करून तांचो भोवमान केलो. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, केंद्रीय नुस्तेमारी मंत्री राजीव रंजन सिंग, नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळणकार आणि कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांच्या हाजिरीत प्रधानमंत्री मत्स्य संपादन येवजणेखाला कोला सालेरी हांगा एकत्रीत आधुनीक दर्यादेगेवेल्या नुस्तेमारी गांव प्रकल्पाचो बुनयादी फातर घालतले. ही कार्यावळ फाल्यां 26 जून 2026 दिसा सकाळी 11 वरांचेर श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान सालेरी कोला हांगा जावपाची आसा. आमदार एल्टन डिकोस्टा, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकार, जिल्हो पंचायत वांगडी सुमित्रा रविंद्र पागी, सरपंच तेजाल अजय पागी आणि पंचायत वांगडी अजय विठोबा पागी तशेंच हेर मानेस ह्या कार्यावळीक हाजीर आसतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.

0: आयच्या चावडेर कार्यावळीत ऐकुया खेत बचाव अभियान या विशयाचेर डॉक्टर संजय कुमार उद्धरवार हांणी घेतिल्ली राहुल कुलकर्णी हांची मुलाखत.
1: गोंयच्या सगळ्या शेतकार भावांनी भयणीक नमस्कार. आयज आम्ही खेत बचाव अभियान हो आमच्या देशाचे माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी तसेच आमच्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान सर हांच्यान पुराय भारतान सगळ्या शेतकामत्याक एक आव्हान केलेले आसा की जमिनीची सुपीकता वाढोवपाक जाय. आणि म्हणूनच जून म्हयनो म्हटल्यार 1 तारखेसून 30 तारखे मेरेन खेत बचाव अभियान पूर्ण भारतभर मनोवपाचे सगळ्याक आव्हान केलेले आसा. तेकाच लागून आयज आमच्या मध्ये आमच्या आयसीआर सीसीआरआय ओल्ड गोवाचे सिनियर चीफ टेक्निकल ऑफिसर श्री राहुल कुलकर्णीजी आसात आणि हांव दोतर डॉक्टर संजय कुमार विठ्ठलराव उद्धरवार एसएमएस एनिमल सायन्स आकाशवाणी केंद्रातर्फे सगळ्यात पहिले हांव कुलकर्णी सरांचे स्वागत करता. कुलकर्णी सर, आमकां थोडे खेत बचाव अभियान हे किती प्रोग्राम असा ते थोडे सविस्तर सांगा.
2: धन्यवाद संजय सर. खेत बचाव अभियान हो आमचो अभियान जे आसा हे माननीय प्रधानमंत्री आणि माननीय कृषी मंत्री हांच्यानी पूर्ण भारतान हो एक अभियान राबयल्लो आसा की जमिनीची सुपीकता वाढोवपाक जाय. कित्याक आमकां जर आमची पिकावळ बरी येवपाक जाय जाल्यार जमिनीची सुपीकता अत्यंत म्हत्वाची आसा. आणि जेका लागून जमीन जर बरी आसा जाल्यार आमकां पीकय बरें येतले. आनी कितें जाल्लें आसा, पूर्ण भारतान अनेक राज्यांनी अति साऱ्याचो वापर केल्लो वता. अति साऱ्याचो वापर केल्या कारणान जमिनी भितर जे कितें सूक्ष्म जिवाणू आसता ते कालांतरान मरता. म्हणून जमिनीची सुपीकता वाडोवपाक लागून खेत बचाव अभियान हो अत्यंत म्हत्वाचो असो एक कार्यक्रम आसा. तो पुराय भारतान राबयलो वता आनी गोंया भितर आयसीआर ओल्ड गोवा हांगा जे कृषी विज्ञान केंद्र आसा आणि आयसीआर सीसीआरआय आसा तांच्या अंतर्गत पूर्ण गोंया भितर हो कार्यक्रम 1 जून ते 30 जून पर्यंत आम्ही राबयता.
1: आता आमकां सांगा सर, आमची जी गोयची जमीन माती ती कशी आसा आणि त्याची स्थिती कशी आसा.

0: संजय सर, हो अत्यंत महत्वाचो असो प्रश्न तुम्ही विचारलेलो आसा. आता गोयची जमीन जी आसा ही लॅटरायटीक सॉयल आसा, म्हणजे जमिनीची सुपीकता कंपेर्ड टू इतर राज्यान मातशी कमी आसा. जे जमिनी भितर उदक धरून दवरपाची जी लक्षणां आसा ती मातशी कमी आसा, ऑर्गेनिक कार्बन कमी आसा, मागीर नायट्रोजनाची कमतरता आसा, आणि त्याचबरोबर जी कितें सूक्ष्म जिवाणू आसता त्यांची संख्या कमी आसता. पण लॅटरायटीक सॉयल आणि ॲसिडिक पीएच असून सुद्धा जमिनीची सुपीकता वाढोवपाक लागून ऑर्गेनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग हाचो चडान चड जर वापर करपाचे ठरयले आणि प्रत्येक शेतकामत्यान जावं तो काजूकार असू नाल्या मळेकार असू नाल्या शेतां असू त्याची बॅलन्स्ड डोस ऑफ फर्टिलायझर त्याचो वापर करपा जाय. सो हाका लागून एक्झॅक्ट यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स आणि ऑर्गेनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक शेती आणि जे कितें जैवीक शेती असा ताचो अवलंब करपा जाय.
1: आता म्हाका सांगा सर, तुम्ही सांगले की जमीन सुपीक असपाक जाय, तर ते जमिनीची सुपीकता कशी ओळखप?
0: हो अत्यंत महत्वाचो असो प्रश्न जावन असा, जमिनीची सुपीकता कशी ओळखपाची. आता ताका लागून सॉईल टेस्टिंग हे अत्यंत महत्वाचे असा. म्हणजे सॉईल टेस्टिंग कित्याक करू जाय? आता जर कोणाक जोर येता तो डॉक्टराकडे वता, डॉक्टर कितें म्हणटा, पयली ब्लड टेस्टिंग करून यो, ब्लड म्हणजे रक्ताची तपासणी करून यो, ताच्या नंतरच तो मागीर वेगवेगळे मेडिसिन्स जे वखदां आसा ते सुचयता तो. तशेंच जमिनीची सुपीकता कशी ओळखपाची जाल्यार जमिनीची पयली सॉयल टेस्टिंग करपाक जाय. जमिनी भितर मुख्य अन्नद्रव्य कितें आसता, नत्र, स्फुरद आनी पलाश, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आनी मायक्रोन्युट्रियंट्स जे आसात ते म्हणजे आयर्न, मॅंगनीज, झिंक, कॉपर, हे सगळे मायक्रोन्युट्रियंट्स आसा. सो ते कितक्या प्रमाणान तुमच्या जमिनीन आसा हे सॉयल टेस्टिंग केल्या उपरांत कळून येता. आणि त्याच्या नंतरच आम्ही ठरयता की जमिनी भितर कितक्या प्रमाणान तुम्ही साऱ्याचो वापर करपा जाय. ऑर्गेनिक जे कितें मेन्यू आसा म्हणजे शेणखत आसा, गांयदूळ खत आसा, त्याचो कितक्या प्रमाणान वापर करपा जाय. मागीर नॅचरल फार्मिंग म्हणजे जीवामृत, घनजीवामृत ह्याचो कितक्या प्रमाणान तुम्ही योग्य पद्धतीन वापर करपा जाय हे तेका सॉयल टेस्टिंगा उपरांतच कळून येता. आणि हे सॉयल टेस्टिंग हे तीन कडे केले वता. एक आसा ते ओल्ड गोवा हांगा एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे एक युनिट आसा, सॉयल टेस्टिंग युनिट, थंय केले वता. साऊथ गोवा मडगाव हांगा झोनल एग्रीकल्चर ऑफिस आसा, थंय त्यांचे सॉयल टेस्टिंग लॅबोरेटरी आसा. आणि आयसीएआर ओल्ड गोवा हांगा दोन कडे केले वता, ते म्हणजे एक म्हणजे आयसीएआरान केले वता आणि दुसरे म्हणजे कृषी विज्ञान केंद्रान सॉयल टेस्टिंग केले वता.
1: ओके कुलकर्णी सर, आता आमका थोडे सेंद्रिय शेती आणि तसेच नैसर्गिक शेती हे किती असा, त्याचे फरक किती आणि ते कसे करपाक जाय ते सांगा.
0: हा, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती हे दोन सामके भाऊ बहीण कशी असा असे म्हणल्यार जाता. कित्याक सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती हेतून चडान चड आम्ही केमिकलचा वापर खंयच करिना. सो रासायनिक जे कितें स्तोत्र असा त्याचो वापर आम्ही कायच करिना. आता ऑर्गेनिक फार्मिंग म्हणजे नैसर्गिक शेती आणि जैवीक शेती हेतून कितें असा, तर जेन्ना आम्ही शेणाचो वापर करता, कंपोस्ट म्हणून जो वापर करता त्याका आम्ही ऑर्गेनिक फार्मिंग म्हणतात. तेतून वर्मी कंपोस्टाचा वापर येता. आणि नॅचरल फार्मिंग हेतून जीवामृत म्हणजे गोड, त्याच्यानंतर बेसन, शेण आणि गोमूत्र ह्याचा वापर करून केले जे जीवामृत असा ते जेन्ना आम्ही वापरता त्याका आम्ही नैसर्गिक शेती म्हणतात. आणि त्याच्याच बरोबर आम्ही घनजीवामृत ह्याचाही वापर खूप कडे करता, ते नॅचरल फार्मिंग ह्याच्या अंडर येता.
1: सर एक सांगा, ते जीवामृत कसे तयार करपाचे आणि घन जीवामृत कसे तयार करपाचे?
0: जीवामृत तयार करपाक अत्यंत सोपी अशी पद्धत असा. एक साधारण तुमच्याकडे जर 100 लिटराचो प्लास्टिकचो ड्रम असा जो सगळीकडे मेळटा, त्या ड्रमा भितर तुम्ही 50 लिटर पहिली उदक घेवपाक जाय. त्या 50 लिटर उदकान तुम्ही शेण, साधारण एक 10 किलो शेण, तेतून ताजे शेण जे गावठी गायचे शेण असतात ते घालपाक जाय. 10 लिटर गोमूत्र घालपाक जाय, तेतून 2 किलो गोड, 2 किलो बेसन पिठी असता ती घालपाक जाय. त्याच्या नंतर ते एक 2-4 दीस दवरपाचे, त्याच्या नंतर परत 50 लिटर उदक घालून त्याचे व्हॉल्यूम जो असतो तो 100 लिटर तयार करपाचो. तुमचे 4थ्या दिसा नाल्या 5व्या दिसा जीवामृत तयार जाता. त्याच्या नंतर 14व्या दिसा पर्यंत ते जीवामृत उरता. आणि ते जे जीवामृत असा ते जीवामृत 1 लिटर कॉन्सन्ट्रेटेड जीवामृत जेन्ना आम्ही घेता त्यांना 10 लिटर उदक तिथून ॲड

जेन्ना धुवेचे लगीन जावन ती आपल्या घोवागेर वता तेन्ना तिच्या आवयक चिंता लागून असता की तिची धूव एकटी तर पडूंक ना न्हय. तर ह्या आवयची चिंता सांगणारी ही फुगडी आता ऐकूया. शेत माझे डोंगरी ग चित्त माझे माहेरी, आई माझी चिंता करी धुगा माझी एकटी. शेत

वयल्या निळ्या मळबिणीचेर गुटली काळी खता उडून गेली वता सान झाली आता म्हळ्यार निळ्या निळ्या मळबांत काळे काळे ढग येतात त्या खातीर वता उडून वतात आणि सान झाल्याची चिन्हां दिसतात. तर आयकुप्यानो आता ही फुगडी ऐकुयात वयल्या निळ्या मळबिणीचेर सादर करपी आसा श्री सातेरी फुगडी मंडळ शेळ मेळावली.

फुगडी म्हणपाची आणि घालपाची ही परंपरा पहिलीच्या काळापासून असा. ताच्याच वांगडा फुगडीचो शेवटी जमाडो म्हणून करपाचो अशी ही एक परंपरा असा. तर ऐकूप्यानो, तुमच्या खातीर आम्ही घेऊन आयल्या जेम जेम जमाडो, माझ्या पोरसान आमाडो हो जमाड्याचे गीत.

233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 8:44 जाल्ले आसात. आता ऐकुया आयज विदर्भाच्या कार्यावळीची रुपरेषा. गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ 8:15 आयकूंक रावात. 8:30 कलात्म गोंय कार्यावळीत ऐकुया फुगड्यांचे खाशेले गुण. समाचार संध्या 8:45 आयकूंक मेळटली. न्यूज एट 9:00 स्पॉटलायट 9:15 आयकूंक रावात. कंट्री व्हायट 9:30 इनसायट्स 9:45 10:00 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ आसतली आनी 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ आयकूंक मेळटली. आनी इश्टानू 11:10 आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विदर्भाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 रामगेली पहिली सभा सुरू जातली. 6:50 संजीवनी कार्यावळीत थंडी या विषयाचेर वैद्य आदित्य बर्वे माहिती दितले. अस्तुरी या खासा बायलांच्या कार्यावळीत श्रद्धा गरड हाणे बरयल्ली एक पाऊल फुडे ही कथा फाल्या 12:05 आयकूंक मेळटली. फाल्यां सांजे 3:00 कार्यावळीत गौरी भालचंद्र कुलकर्णी हांची पाहुणी ही कथा आयकूंक रवात सांजे 7:00.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी.

0: अडीच लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 971 जण जखमी. महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. कोकणातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली. ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते. तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दरही 8% जास्त घसरणीसह प्रति बॅरल 69 अमेरिकन डॉलर्स आणि 74 सेंट्सवर व्यवहार करत होते. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली.
1: जब आपातकाल को 1 वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है. झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, 1 बरस बीत गया.
2: सीख चौ में सिमटा जग किंतु विकल प्राण विहग, धरती से अंबर तक बुझा मुक्त गीत गया, 1 बरस गया, 1 बरस.
0: 1975 मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली. विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे. मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला

0: विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर 7.5 आणि 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले. गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही. धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये अॅमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क एलपीजी पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे. बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली. नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या आयआरजीसीने अधिकृतरित्या नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे. यापुढच्या काळात होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. महिलांच्या टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंडमधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 971 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Dhonche 33° म्हळ्यार 1287 kHz वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. 8:15 आणि 14 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकूया गीत गझल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

पंकज उदास आणि अनुराधा पडवाल यांच्या आवाजातल्या एक गझल नुकतीच तुम्ही ऐकली. आता तुमका ऐकूक दिता गुलशन कुमार यांच्या आवाजातल्या मुखावयली गझल.

0: ದೇಶಪಾಂಡೆ.
1: ಪ್ರಥಮ ನಮನ ಗಣಪತಿ ಪ್ರಥಮ ನಮನ
0: ಭಕ್ತೆರಾ ಫುಗಡ್ಯಾಂಚೆ ಖಾಶೆಲೆ ಗುಣ.
2: ನಮಸ್ತೆ ಆಯ್ಕೆ, हाँ डॉक्टर साईश देशपांडे तुमका योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्म गोय.
3: कलात्म गोय.

0: या खासा प्रयोगजीवी कलेविषयी ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर जयंती नाईक किती सांगतात ऐकूया.
1: लोकनृत्यात खूप तुमका आढळता नाटकाचा एक घटक.
2: लोकनृत्य म्हणताना पळय आता आमचे कडेन फुगडी जाता. काय फुगडेचो एक प्रकार असा जातून एणी फुगडी नावाचो एक जो प्रकार असा तो नाट्यमय रितीन जाता. दोन पंगड जातात आनी चड करून तातून एणी फू म्हणत मागीर संवाद उलयतात. आनी एक म्हणजे एक पात्र एक कोण खेळो खेळगडी जो तातली एक जी नाचणारी असा ती मागीर तातून त्या पात्र तांकां नांवां दिल्ली आसतात. आनी हातून जे कितें घडटा न्ही ते लग्न ठरोवपाचे. एणी फू खास करून लग्न ठरोवपाचो जे प्रोग्राम आसा तो तातून जाता. लग्नाची कार्यावळ म्हणजे एका ओळ जी आसता ती चलयेकाराची एक ओळ आसा ती चलयेकाराची. मागीर सोयरीक घेवन बसप हें करप लग्न लावप आनी निमाणे मागीर झगडी बिगडी.

0: माय सुनेची. सो हे सगळे ते ते पात्र ठरतात, त्यातले ओळीतले एक एक पात्र ठरता. सो हो फुगडेचो प्रकार असूनही तातून नाट्य घटक असा.
1: फुगड्यांच्या खाशेल्या गुणाविषयी माहिती करून घेऊया प्राध्यापक पूर्णिमा केरकर यांच्याकडल्यान.
2: फुगड्या वेगवेगळ्या वाठारांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. गीतांनी साम्य खूप असतं. भावनांचे उमाळे व्यक्त करतानाची त्यांची पद्धत, पदन्यास, हावभाव हातूतल्यान त्या त्या समाजाचं संस्कृतीचा प्रभाव दिसती पडता. खडकाचा पालाने डोंगरचे पाणी, डोंगरचे पाणी दे दादा दे दादा राजाळे म्हस, राजाळे म्हस नाही बहिणी नाही बहिणी राजाळे म्हस, राजाळे म्हस असे म्हणत म्हणत वाकून टाळ्या विरहित फुगडी घालपी धनगर समाजातल्या बायलांच्या हालचाली, पावलांची समरसता, गीता म्हणपाची पद्धत हातूतल्यान म्हशी, बोकडा, निसर्ग हांचे बरोबर तांचे कितले नाते असा ते दिसती पडटा. संस्कृताय टिकोवन दवरपाचे काम बायलांनी केल्लेले असा. ताचे पडबिंब फुगडी गीतांनी दिसता. भाषिक बदलतो प्रवाह असा. पैशाचे आणले गहू ग, रोटीये भाजले नऊ ग, येथे चपाते भाजले नऊ ग हा आधुनिक बदल जाणवतो. गावागावाप्रमाणे समाजा परत्वे बदलत रावपी ग्रामदैवतांची नावा, मनशांची, थळाव्या पशुपक्ष्यांची, प्राण्यांची नावा, सरभोवतणीचो समाज, निसर्ग, भाषा हांचो प्रभाव फुगडी गीतांत दिसती पडटा. मौखिक प्रवाह, भाषिक सौंदर्य, समाज जीवन आणि निसर्ग हांचे मनोज्ञ दर्शन फुगडेतल्यान आमकां दिसता.

0: आयबनो कलात्मक गोय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो.
1: फुगड्यांचे खाशेले गुण
0: गोंयच्या लोक तशेच पारंपारीक प्रयोगजीवी कलांविशी, म्हळ्यारूच गोवन फोक अँड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक माहिती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव.

0: डॉक्टर साईश देशपांडे, नमस्कार।
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्म गोंय तुमी निकतीच आयकली। संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली। ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती।
2: आतांच आमी गोंयच्या लोकजिवी संस्कृतीचेर नदर घालपी कार्यावळ आयकली कलात्म गोंय। संशोधन, लेखन आनी प्रस्तुती आशिल्ली डॉ साईश देशपांडे हांची।

आता बरोबर 8:45 आयकूंक रावात समाचार संध्या न्यूज एट 9:15 स्पॉटलायट कंट्री वायड ही कार्यावळ 9:30 आसतली. 9:45 इनसायट्स हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी माणिक वर्मा हांचे गायन आसतले 10:00 आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीतांची कार्यावळ असतील.

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात